0: ꯇꯥꯕꯤꯔꯦ ꯑꯣꯏꯅꯥꯞ ꯒꯤꯠꯁꯤꯡꯗꯒꯤ ꯒꯤꯇꯥꯔ ꯑꯀꯥꯁꯕꯥꯅꯤ ꯏꯝꯐꯥꯜ ꯍꯧꯖꯤꯛ ꯑꯌꯨꯛꯀꯤ ꯄꯨꯡ 9:00 ꯗꯦꯜꯂꯤꯗꯒꯤ ꯔꯤꯂꯦꯗ ꯁꯃꯥꯆꯔ ꯄ꯭ꯔꯚꯥꯠ ꯃꯣꯔꯅꯤꯡ ꯅ꯭ꯌꯨꯁ ꯑꯃꯗꯤ ꯁꯤꯂꯣꯡꯗꯒꯤ ꯔꯤꯂꯦꯗ ꯑꯋꯥꯡ ꯅꯣꯡꯄꯣꯛ ꯂꯝꯗꯝꯒꯤ ꯑꯣꯏꯕ ꯄꯥꯎ ꯇꯥꯕ ꯐꯪꯕꯤꯔꯒꯅꯤ
1: ꯁꯃꯥꯆꯔ ꯄ꯭ꯔꯚꯥꯠ ꯀꯦ ꯁꯥꯊ ꯃꯦ ꯕꯤꯁꯥꯜ ꯁꯔꯃꯥ ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೆ ಪಶ್ಚಿಮ ಏಷ್ಯಾ ಸಂಕಟ ಕೆ ಬೀಚ್ ನಾಗರಿಕೋ ಸೆ ಏಕ ವರ್ಷ ತಕ್ ಸೋನಾ ನಹಿ ಖರೀದನೆ, ಈಂಧನ್ ಕಿ ಖಪತ್ ಕಮ್ ಕರ್ನೆ ಔರ್ ವಿದೇಶಿ ಮುದ್ರಾ ಸಂರಕ್ಷಿತ ಕರ್ನೆ ಕಾ ಆಗ್ರಹ ಕಿಯಾ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಜ್ ಗುಜರಾತ್ ಮೇ ಸೋಮನಾಥ್ ಅಮೃತ್ ಪರ್ವ ಮೇ ಶಾಮಿಲ್ ಹೋಂಗೆ. ವಡೋದರಾ ಮೇ ಸರ್ದಾರ್ ಧಾಮ್ ಹಾಸ್ಟಲ್ ಕಾ ಶುಭಾರಂಭ ಕರೆಂಗೆ. ಅಸಮ್ ಕೆ ರಾಜ್ಯಪಾಲ ನೆ ಹಿಮಂತ ಬಿಸ್ವ ಸರ್ಮಾ ಕೋ ರಾಜ್ಯ ಮೇ ನಯಿ ಸರ್ಕಾರ ಬನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆಮಂತ್ರಿತ ಕಿಯಾ. ಉತ್ತರಾಖಂಡ ಸರ್ಕಾರ ನೆ ಪ್ರತಿಕೂಲ ಮೌಸಮ ಕೆ ಬೀಚ್ ಚಾರ್ಧಾಮ್ ಯಾತ್ರಿಯೋ ಔರ್ ಪರ್ಯಟಕೋ ಸೆ ಸತರ್ಕ ರಹನೆ ಔರ್ ಯಾತ್ರಾ ಕೆ ದೌರಾನ್ ಸುರಕ್ಷಾ ಬರತನೆ ಕಾ ಆಗ್ರಹ ಕಿಯಾ. ಅಮೆರಿಕಾ ಕೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಡೊನಾಲ್ಡ್ ಟ್ರಂಪ್ ನೆ ಇರಾನ್ ಕೆ ಶಾಂತಿ ಪ್ರಸ್ತಾವ ಕೋ ಪೂರಿ ತರಹ ಅಸ್ವೀಕಾರ್ಯ ಬತಾಯಾ. ಔರ್ ಎಎಫ್ಸಿ ಅಂಡರ್ 17 ಮಹಿಳಾ ಏಷ್ಯಾಯಿ ಫುಟ್ಬಾಲ್ ಕಪ್ ಕೆ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಫೈನಲ್ ಮೇ ಆಜ್ ಭಾರತ ಔರ್ ಮೇಜಬಾನ್ ಚೀನ್ ಸೂಜೋ ಮೇ ಆಮ್ನೆ ಸಾಮ್ನೆ ಹೋಂಗೆ. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि केंद्र सरकार के प्रयासों के कारण भारत पश्चिम एशिया संघर्ष से उत्पन्न ऊर्जा संकट का प्रभावी ढंग से प्रबंधन कर रहा है. श्री मोदी ने तेलंगाना की राजधानी हैदराबाद में एक जनसभा में नागरिकों से एक वर्ष के लिए पेट्रोल और डीजल के संयमित उपयोग, अनावश्यक विदेशी यात्रा से बचने, सोने की खरीदारी नहीं करने और स्थानीय वस्तुओं को प्राथमिकता देने जैसे उपाय अपनाने की अपील की.
2: जो एनर्जी प्रोडक्ट हम विदेशों से मंगाते हैं, हमें प्रयास करना है कि जितनी जरूरत है उतना ही उपयोग करें. इससे विदेशी मुद्रा की भी बचत होगी और युद्ध के संकट से होने वाले दुष्प्रभाव को भी कम किया जा सकेगा.
1: प्रधानमंत्री ने हैदराबाद में लगभग 9,400 करोड़ रुपए की ढांचागत और औद्योगिक परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास किया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात में सोमनाथ अमृत पर्व में शामिल होंगे. प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिर के पुनर्निर्माण के 75 वर्ष पूरे होने के अवसर पर यह पर्व मनाया जा रहा है. हमारे संवाददाता ने बताया है कि इस अवसर पर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल और उप मुख्यमंत्री हर्ष सांघवी भी उपस्थित रहेंगे.
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हवाई मार्ग से जामनगर से सोमनाथ पहुंचेंगे. हेलीपैड पर उतरने के बाद वे वीर हमीर जी गोहिल सर्कल तक रोड शो के दौरान जनता का